0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित। संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ। राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण कौशल्य सेवा उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले। देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता। प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला। या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ। यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है। यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है।
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली। हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले। यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला। हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्व

उन्नतीचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगल मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

0: अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: गर्मी रहने वाली है. अधिकतम तापमान की बात करें तो 39 डिग्री सेल्सियस और न्यूनतम जो है 31 डिग्री सेल्सियस रहने की उम्मीद है. खैर मौसम चाहे जैसा भी हो, प्यारे प्यारे गानों से हसीन तो हो ही जाता है ना.

100.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी आणि आज मी आहे तुमच्यासोबत तुमची अर्ज मैत्रीण अदिती तरडे. तर तुम्हा सगळ्यांचं मनस्पर्शी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहोत आणि काय सांगणार आहे मी तुम्हाला हे सगळं काही कळणार आहे, पण कार्यक्रमाची सुरुवात सुंदरशा गाण्याने करूया.

तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आयुष्याला उभारी देणाऱ्या कविता. म्हणजे मला वाटतं साहित्याची आपल्याला आपल्या आयुष्यात खूप मदत होते. शेवटी म्हणतातच ना की शब्द म्हटले तर शस्त्र आहेत आणि शब्द म्हटले तर आधारही आहेत. तर मंडळी, आयुष्य म्हटलं की चढ उतार आलेच. कधीकधी एखादा दिवस असा येतो की जेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं, मरगळ येते किंवा वाटतं की बस आत्ता आपल्याकडून काहीही होणार नाही. पण अशाच वेळी काही शब्द आपल्या मनावर फुंकर घालतात आणि आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. म्हणूनच आज आपण अशा कवितांबद्दल बोलणार आहोत ज्या आयुष्याला नवी उभारी देऊ पाहतात. त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला आधार देतात आणि जगणं आपलं सोपं करतात.

0: गोल्ड, खरा सोना।
1: मला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: मंडळी, विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्न।

स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर। असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना। पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना। हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना। पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना। हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना। संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना। करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना। गहिवर यावा जगास साऱ्या, निरोपचे शेवटचा घेता देताना। स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर। स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर। नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। खरंच मंडळी, आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं आणि आयुष्यातली आव्हानंसुद्धा अशीच असतात। त्यामुळे विंदा करंदीकरांचे हे शब्द आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत की जी आव्हानं आहेत त्यांचं अत्तर लावून घेऊया आणि त्यांच्या नजरेत, आयुष्याच्या नजरेत आपण नजर रोखून पाहूया आणि या संकटांना सामोरं जाऊया आणि उत्तरं देऊया।

मंडळी, आपण जेव्हा बऱ्याचदा असे खचलेले असतो तेव्हा आपल्याला समजावणारं सुद्धा कुणीतरी लागतं. मित्र असेल, तुमचा पार्टनर असेल, बायको असेल, नवरा असेल, किंवा अगदी मुलंसुद्धा असू शकतात. तर असं कुठल्या तरी नात्यात हे समजावणं येतं आणि मग त्यातूनसुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. तर अशीच एक कविता आहे संदीप खरेंची, प्रलय त्याचं शीर्षक आहे. आणि ही सुद्धा कविता कमालीची आयुष्याकडे सकारात्मक रीतीने कसं बघू शकतो आपण. म्हणजे नेहमीच आपल्याला वाटतं की काय तेच तेच आपण जगतोय, अरे किती उकाडा आहे, किती ऊन आहे, आणि मग किती आपण त्याचा ताण किती घेतो की आता किती महागाई वाढणार आहे, किती हे, किती ते, किती ते, असं आपलं खूप सारं किती किती किती सुरू असतं. तर मग या सगळ्या गोष्टींचा आपण उगाच ताण घेतो आणि मग आपल्याला निराश वाटू लागतं. पण असं होऊ नये. तर ही कविता किती सुंदर आहे, तुम्ही ती कविताच ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टींवरून इतके वाद, उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टींवरून इतके वाद, उगाच काय ग माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद. उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टींवरून इतके वाद, उगाच काय ग माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद. मी तू जगणं पृथ्वी कुणीच इतकं वाईट नाही, मी तू जगणं पृथ्वी कुणीच इतकं वाईट नाही, अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अगं विरस व्हावा इतकं काही उडाले नाहीयेत इथले रंग, अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीयेत इथले रंग. स्पेशल इफेक्ट सुद्धा स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहारून येऊ शकतं अंग. अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत, अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत, अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत. पैसे भरल्या वाचून अजून डोळा तारे दिसत आहेत, पैसे भरल्या वाचून अजून डोळा तारे दिसत आहेत, झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत. अजून तरी कर नाही आपले आपण गाण्यावर, अजून तरी कर नाही आपले आपण गाण्यावर, सा अजून साच आहे रे तसाच ऋषभावर. अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर, अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर, छाया पडता पाया खाली सूर्य असतो डोईवर. स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल. सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाऊल वाट. थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन, थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन, पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून. काही काही बदल नाही त्वेषाने वा प्रेमाने, काही काही बदल नाही त्वेषाने वा प्रेमाने, जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही, आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही, आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही, आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही.

0: FM Gold, खरा सोना।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: FM गोल्ड खरा सोना.

मंडळी, जून सुरू आहे आणि जवळजवळ वर्षाचा मध्य आलाय असं आपण म्हणू शकतो, कारण आता 6 महिने पूर्ण होतील आणि पुढचे 6 महिने उरतील. आपण दर वर्षाच्या शेवटी असे काही संकल्प करतो की पुढच्या वर्षी आपण हे करणार आहे. अगदी काही जण नेटाने डायरी वगैरे सुद्धा लिहितात आणि असं ठरवतात की या गोष्टी पुढच्या वर्षी नक्की करायच्या आहेत. आणि मला वाटतं की आत्ता जर जून सुरू आहे तर एक रिमाइंडर म्हणून किंवा असं सांगते, कारण पुढची कविता मला तशीच आहे की डायरीचा त्यात संदर्भ येतो आहे आणि म्हणजे लिहिण्याचा संदर्भ येतो आहे. आणि त्यावरून मला एक आठवलं की आत्ता ती वेळ आहे की आपण 6 महिन्यात आपण काय केलं, आपण जे ठरवलेलो या वर्षात जे करायचं आहे त्याविषयी जे काही ठरवलेलं ते आपण करू शकलो आहे का, किंवा त्यातल्या कोणत्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. इथे इथे इथे इथे फिरायचं होतं, हे खायचं होतं, या गोष्टी खरेदी करायच्या होत्या, किंवा व्यायाम सुरू करायचा होता, नियमित एक पुस्तक वाचण्याची सवय लावायची होती, अशा काही गोष्टी ठरवल्या असतील तर आपण त्या कुठवर करतोय, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी राहिल्यात, हे सगळं आत्ता आपण पाहू शकतोय. आणि हे जर आपण असं पाहिलं ना तर आपले पुढचे 6 महिन्यात मग काय करायचंय, किंवा नाही पूर्ण झालंय तर मग आपण त्या पुढच्या 6 महिन्यात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडक्यात काय, आपल्या आत्ता झालेल्या 6 महिन्यांचा आढावा घ्यायचा आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी तयारी करायची. तर हे आपण असं करू शकतो, हे मला लगेच आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. तर आपण आता ही कविता

ऐकूया जी कविता आहे मंगेश पाडगावकर यांची. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यातच मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. इतकी गोड सकारात्मक लढीवाळ कविता आहे. जसं मगाशी म्हटलं तसं तुम्हाला कळलंच असेल की जसं कवितेत म्हटलेलं आहे की मधली पानं आपणच भरायची असतात आणि ज्या चुका होणाऱ्या चुका टाळायच्या असतात. तर तसंच आत्ता या वर्षाच्या मध्यावर आपण जे डायरीत लिहिलेलं असू ज्या चुका झाल्या असतील त्या आपण सगळ्या पुन्हा एकदा आपल्याच कर्मांचा आढावा घेऊ शकतो. आपल्याच स्वप्नांचा आणि तसंच राहिलेल्या काही जे संकल्प पूर्ण करण्याचा आपण आढावा घेऊ शकतो आणि मग पुढच्या 6 महिन्यात ते संकल्प वगैरे पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. तर अशीच अशाच कविता ऐकूया आणि आयुष्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत राहूया.

कविता आपण ऐकल्या. आणखी एक कविता आहे, तीही सादर करते. तीही कविताच यांचीच आहे, विंदा करंदीकर यांचीच आहे. आता आपण बऱ्याचदा काय करतो, आपल्याला वाईट का वाटतं आयुष्यात, तर आपण ना मोजत बसतो की मी कोणासाठी किती करतोय, आणि मग त्यामुळे आपल्यावर येतं की मी यांच्यासाठी इतकं करतोय आणि यांना काहीच वाटत नाही याचं. त्यामुळे यावर आपण काय केलं पाहिजे हे सांगणारी ही कविता आहे, विंदा करंदीकरांची. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल तो बोलेल जो, सत्यास साक्षी ठेवूनी वागेल तो बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल तो बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो, पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे, आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे. तर आपल्याला आयुष्यासाठी तयारी पाहिजे असते, तर कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नये, आणि कोण कसं वागेल हे त्यांचं त्यांच्यावर सोडून द्यावं. आपण फक्त आपल्या कर्मांवर लक्ष ठेवावी आणि या सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयारी पाहिजे, असं सांगणारी ही कविता.

एक अपघात कर आणि तिच्या हातांनीच जखमाया भर देवा माला रोज एक अपघात कर देवा माला रोज एक अपघात कर।

मंडळी आणि आयुष्याच्या कुठल्याही वळणावर कधीही आपल्याला असं वाटू शकतो की आत्ता काहीच होत नाही आहे, तेव्हा आपण काय आपलं स्वतःला सांगितलं पाहिजे, किंवा कधी कधी अपयश येतं आणि असं वाटतं की आता मी काहीच करू शकत नाही, किंवा कोणीतरी आपल्या वाटेने चाललेलं असताना मध्येच उगाच खोडा घालतं, तर हे असं काहीही असेल तेव्हा आपण स्वतःला काय सांगितलं पाहिजे हे आपल्याला सुरेश भटांनी त्यांच्या लिखाणातून सांगितलं आहे. त्यांची कविता आहे, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. सुरेश भटांच्या या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की कुणीतरी मुद्दामून आपल्याला थांबवतोय, कुणीतरी खोडा घालतंय आणि आपल्या वाटेमध्ये मुद्दामून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय, असं बऱ्याचदा होतं, कामाच्या ठिकाणी होतं, आपण तेवढे पात्रतेचे असताना एखादं काम आपल्याला मिळत नाही, आणि बरंच ऑफिस पॉलिटिक्ससुद्धा असतं, वेगवेगळ्या क्षेत्रात हे होऊ शकतं, त्यामुळे त्यावेळी आपण हे असं सांगायचं स्वतःला, समजवायचं आपणच आपल्याला, आणि या शब्दांनी आपल्या आयुष्याला उभारी देत राहायची, कारण आयुष्य अशाच या शब्दांचा आधार घेऊन जगण्यात मजाही आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आयुष्य सोपं आहे ते जगता आलं पाहिजे, मग ह्या अशा कवितांचा अशा शब्दांचा आधार घेऊनच आपण आयुष्य सोपं करायचं आणि हसत खेळत जगायचं.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: शंभर अंश 1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची अर्ध मैत्रीण अदिती तरडे। तर मंडळी, उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मंदार आपटे यांची दुहिता सोमनखेर यांनी मुलाखत घेतली आहे, ती मुलाखत आज आपण युवा तरंगामध्ये ऐकणार आहोत, ऐकूयात।
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमनखेर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला।
3: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती। कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते, एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते। ऐकून

0: आश्चर्य वाटलं ना. पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस मध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या बरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा.
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम.
2: श्रोते हो, ऐकूया आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांच्याशी दुहिता सोमणखेर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंदार आपटे यांच्याशी सुरू असलेल्या गप्पा आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून त्यांनी अनेक हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना कसं शांततेकडे वळण्याचा मार्ग दाखवला याबद्दल त्यांचा प्रवास आपण ऐकतोय आणि या प्रवासाचा उत्तरार्ध आपण जाणून घेणार आहोत आजच्या या गप्पांमधून. तुम्ही आता भारतात परत आल्यानंतर भारतातही काही बदल घडवून यावेत, जसं तुम्ही उल्लेख केलात की आपण रोज अनेक नकारात्मक बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांच्या, तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते कुठेतरी थांबवण्यासाठी जसे तुम्ही भारताच्या बाहेर प्रयत्न केले, तसे आता भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं?
1: मी एक एक्झाम्पल देतो की माझं काम तर भारताच्या बाहेर आहे. मला लॉस एंजलिस मध्ये मेडल मिळालंय, मला आता गँगस्टर्स कोपन हेगन मधनं कॉन्टॅक्ट करतात, जोहॅनसबर्ग मधनं कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना ऑनलाईन शिकवतो.
0: बर.
1: ओके. कॉंगो नावाचा एक वेस्ट आफ्रिकामध्ये देश आहे, तिकडे चाइल्ड सोल्जर्स आहेत. केनियामध्ये मी शिकवतो. सो माझं हे काम भारताच्या बाहेर चालू आहे, पण मी दर दिवशी टीव्ही तर बघतोय, बॉदर तर मी पण होतोय. सो मला असं वाटलं की इथे काय करू शकतो, कारण मोस्ट माझ्या जनरेशनची जी आहेत, मी आता 50 इयर्सचा झालो आहे, ते 20 वर्ष त्यांनी काम केलंय. ओके. टॉवर मध्ये राहत असतील, ते काही करत नाही आहेत ग. माझे जे मित्र आहेत ना माझ्या बरोबर जे वाढले आहेत, ते समाज सेवासाठी काही करत नाही आहेत. मॅनेजर आहेत ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, पण अशा माझ्या बरोबर जे वाढलेले आहेत मित्र, त्यांना मी कितीही सांगितलं ना की अरे यार कुछ तो करो, सब मिलके कुछ तो करते हैं, नाही होत. फॉर व्हॉट एव्हर रिझन ना, सेवा भाव जो असतो ना तो लहानपणापासूनच यायला लागतो, किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाही आहे ना.
0: बरोबर.
1: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू, त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो, तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ॲड करतो, त्यांना लिहितो हे मी करतोय, मला तुमचं काम आवडतं, बोलूया ना कधीतरी आपण. त्या 5 पैकी एक माणूस दर दिवशी मी बोलतोय 5 वर्ष. सो नेटवर्क तर आहे, चांगली माणसं तर आहेत, मला आता ते परिचयात आली आहेत. तशी माझी एक मैत्रीण आहे सविता राव म्हणून, मला खूप आदर आहे तिच्याबद्दल, ती अंधेरीला राहते. तिने पॅशन प्रोजेक्ट घेतलाय, मुंबईमधल्या ट्रॅफिकचा आवाज बंद झाला पाहिजे.
0: वा.
1: ओके. सो आपण हे तर दर दिवशी मी बघतो की प्रत्येक सिग्नलवर पॅ पॅ पी पी पी पी, जसा व्हायरस आलाय ना तसं छोट्या छोट्या गोष्टीवर पी पी पी पी पी चालू असतं, आपण करत काही नाही होत. त्या बाईनी नॉट जस्ट विचार केलाय, एक पुस्तक लिहिलंय,
0: बर,
1: नॉइजी नेशन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून मला असं माय गॉड, तिने मला वाचायला दिलं, कारण ती म्हणाली की तू मेडिटेशन टीचर आहेस त्यामुळे तुला शांततेची व्हॅल्यू माहिती आहे, तू माझं रिव्ह्यू कर ना पुस्तक.
0: बर.
1: आणि मला एवढं शिकायला मिळालं तिचं पुस्तक वाचून की आपल्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा असतात ना, त्याच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला असतो, नॉइज हॉर्न नाही. हॉस्पिटल असतं, कोणीही पाळत नाही तो, असं होतच ना, कुठेतरी आवाज जास्ती असेल तर नॉईज जर कमी झाला नाही ना तर व्हायलंट टेंडन्सी सुरू होते.
0: बरोबर.
1: हे तिने

0: मला पटवून दिलं आणि मला कळलं ते जर नॉईज कमी झाला तर तुझं जे मिशन आहे पीस किंवा व्हायलन्स रिडक्शन याचा डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हटलं हो यार बरोबर आहे, कधी विचारच नाही केला. सिंपल गोष्ट आहे, जर कोणी ड्रायव्हिंग करताना पीप पीप पीप चालू असेल ना आपलं पण ब्लड प्रेशर वाढतं. अरे साईड देना यार पे पे पे आणि साईड देना यार बॉस कुठे जाणार तू, ठीक आहे 2-3 गाड्या पुढे सोडून जाणार, पुढे पण ट्रॅफिकच आहे ना, शांत बस की. मी माझ्या बिहेवियरमध्ये हा चेंज आणला आहे की मी जी पण काळी पिळी टॅक्सी घेतो मी त्या ड्रायव्हरला आधीच सांगतो भैया हॉर्न नाही बजाने काय
1: बर,
0: त्याने काय मुंबई चेंज नाही होणार पण तो माणूस चेंज होणार, कारण मी त्याला पटवून देतोय की बघ तू हॉर्न मार, कोणाला फरक पडला नाही पडला, तू कशाला मारतोय आता 5 हॉर्न ऐक तुला काय फरक पडला नाही, ट्रॅफिक तर तसाच आहे. हे बिहेवियर चेंजला ना थोडं हँड होल्डिंग लागणार लोकांना. आपल्या गावामध्ये ना अजूनही कल्चर आहे
1: बरोबर,
0: तर गावामध्ये मला रिसर्चमध्ये 2 व्यक्ती म्हणजे पर्सोना मिळाले, एक असते अंगणवाडी वर्कर एक असते आशा वर्कर, दोन्ही बायकाच असतात मोस्टली, एक छोट्या मुलांची काळजी घ्यायला असते एक प्रौढ माणसांची काळजी घ्यायला असते. सो मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं म्हणून माझे एक डॉक्टर मित्र आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी मला अशा 75 बायकांची परिचय करून दिला.
1: बर,
0: मग मी संभाजीनगरला गेलो, 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला ताई तुम्हाला ट्रॉमा बद्दल काय माहिती आहे, तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी जेव्हा समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा ते तर मी एव्हरीडे 30-30 स्टोरीज ऐकते ना, 30 लोकांशी ती गावात भेटते, सासूला पण भेटते सुनेला पण भेटते, राईट, ड्रग्स घेत असतात लोक, तर तिचा जॉब काय असतो, प्राथमिक हेल्थ,
1: बरोबर,
0: नर्स लावा, क्रोसिन द्या, प्रेग्नन्सी टेस्ट, बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सो तिचं ट्रस्ट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतो गावकऱ्यांमध्ये की आशा ताई आहेत ना त्या चांगल्या आहेत, त्या आमची चांगली काळजी घेत आहेत आशा ताई, तर ट्रस्ट ज्याच्यावर असतो ना त्याच्याकडनं आपण काही पण ऐकतो, ती सांगेल क्रोसिन घे तर क्रोसिन घेतो, ती सांगेल हे नको खाऊ तर हे नको खाऊ. सो सेकंडरी ट्रॉमा म्हणतात तर त्या बाईला भरपूर आहे, भरपूर स्टोरीज ऐकून ती त्यांचे ट्रॉमा ऐकते. मग मी त्यांना विचारलं प्रायमरी ट्रॉमा आहे का तुम्हाला, तर त्यांनी ब्लाऊज वरती केला आणि बघ दादा मला मारलं काल, दारू पितो नशा करून येतो. मग मी त्यांना विचारलं ताई तुम्ही हे ट्रॉमा हिलिंग कसं करता हो, ते म्हणाला नाही आम्ही मंदिरात जातो थोडं हरिपाठ म्हणतो तेवढंच. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला प्राणायाम विद्याबद्दल काय माहिती आहे, मला शॉक बसला त्या दिवशी धुईता गावातल्या बायकांना प्राणायाम माहिती नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वीकेंडला परत येतो, आपण प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रियाचा वर्कशॉप घेऊ. 75 बायकांचा मी वर्कशॉप घेतला.
1: बर,
0: आणि या अतिशय प्रेमळ असतात, त्यांना पगार मिळतो फक्त 4,000 रुपये, नथिंग येतो. 4,000 रुपयामध्ये काय होतं, नथिंग, पण त्या बाईचं ना डेडिकेशन असतं तिच्या गावासाठी.
1: बरोबर.
0: सो माझ्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही हे क्रिया शिकली आवडलं तुम्हाला याचं टीचर बनायचं आहे का हो, कारण मी लॉस एंजलिसमध्ये गँगस्टर्सना मेडिटेशनचा टीचर बनवतो, तुम्ही बनाल. 75 हात वरती आले. ओके, मीन्स जर आपण असल्या अशा ताईला अंगणवाडीला प्राणायाम ध्यान विद्येचा टीचर बनवलं तर तिची हेल्थ तर नक्कीच ती सुधरेल, पण ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ना, तिचा विश्वास तर जुडलेला आहे त्या माणसाशी, नशा तर आहे गावात, ती गावाला पण सुधारू शकेल. कारण जर प्रत्येक गावामध्ये हे 2 बायका असतात ना,
1: हो असतात,
0: 10,00,000 गावं, ह्यांना जर आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मेंटल वेलबिईंग ह्याचे थोडे जरी आपण शिक्षक बनवलं ना, वणवा पेटू शकतो. प्रायमरी हेल्थ गावामध्ये आणायचं पॅशन आहे त्यांचं.
1: बरोबर.
0: मेंटल वेलबिईंग बद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे, आहे इम्पॅक्टर आहे त्यांना मारलंय. सो हे काम मला करायला खूप आवडेल, कारण ह्याच्यामुळे लाईक आपल्याला जर कल्चर आपलं वाचवायचं असेल ना तर ते गावामध्ये अजून आहे असं आपण म्हणू शकतो, होप ठेवू शकतो.
2: हिंसेकडून शांतीकडे नेणारा हा जो ध्यानधारणेचा मार्ग आहे त्याबद्दल मंदार आपटे आपल्याशी संवाद साधतायत आणि या सगळ्या गप्पांना अनुसरूनच हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐकायलाच हवं.

0: आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का?
1: तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितले आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ऍप्लिकेशन आहे. व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असंच डिनरमध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. म्हटलं का? तो म्हणाला नाही त्याला फोनची ॲडिक्शन झालंय आणि आम्ही दोघं कामाला जातो, तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते, आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ॲडिक्शन? म्हणा अरे पॅन्डेमिकमध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मिटिंगवर होतो, त्यामुळे ती ॲडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही त्याला हरायला आवडत नाही, तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्ट बद्दल त्याला नाही खेळायचं.
0: ही एक खूप मोठी समस्या आहे.
1: अरे यार तू ह्या तुझ्या मुलाबरोबर तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्समध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे, कर क्या रहा है. त्याने केलं की नाही माहित नाही, पण आता 2 वर्षानंतर त्याने मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिंग व्हायचं. व्हॉट एव्हर तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलाय.
0: बर.
1: सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलंय की Day 1 असं करा, Day 2 असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आईबाबांना विचारून कसं होणार, त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ॲटमॉस्फिअरच चेंज झालंय ना. इथे सगळे Gen Z Gen Alpha सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्स ना होऊ शकेल की येस मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनिटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाइम मिळेल. राईट, बिझी बिझी बिझी टाइम नाही, क्वालिटी टाइम मिळेल. सो 20 मिनिटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रूव्हन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनिटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी,

0: माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आलाय घरी म्हटलं की त्याचे डोळे एकदम असे मंदार काका आलाय वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो, कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना,
1: बापरे,
0: आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहीत नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो, ओके पाठ आहे सगळे रॅप, आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वा, म्हटलं बॉस
1: बापरे.
0: त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी त्यांची, त्याचे डोळे एकदम असे बाब्बा लाऊड होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो. सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली, कारण मला त्या रॅप आर्टिस्टचा वन कॉल अवे येतो. मग मी त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉन्ग मध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिला आहे. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्स मध्ये मला असं कळलंय की बापरे हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्याला शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंड तर हवं आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे, त्याला जीवन जिणे की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशामध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे, कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने. कारण बाहेरची लोक आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत. प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ऍज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्स, ॲडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
1: बर,
0: कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळेल तुम्हाला तो व्हॉट्सॲप फॉरवर्ड करून नाही मिळणार. कारण माणसाला माणसाची गरज आहे, आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहिती आहे का? जो माणूस दर्दमध्ये आहे ना, ज्या मुलांना धारावीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलं किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. मी फोकस कोणावर ठेवलाय, ज्याला व्हायलन्सचा विक्टिम आहे तो किंवा क्रिमिनल आहे. दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं गेलेली आहेत चाइल्डहुड मध्ये, त्यांना हिलिंगची गरज आहे. त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ते तुम्ही पण अनुभवा.
1: हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं?
0: मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा, त्याला श्री श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला. आणि आता त्या संस्थेचे 15-20 हजार टीचर असतील जगामध्ये, त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉपमध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही होत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो, बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेयर आहे आपल्या जीवनाची, आपला श्वास, ब्रीदिंग, चालू आहे ब्रीदिंग. सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे हे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न यूज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. तर मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ हे माझं मन आहे, पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकाळामध्ये जातं की अरे यार माझ्याशी चांगलं नाही झालं, अरे मी 20 वर्ष

0: पूर्वी केमिकल इंजिनियर झालो, पण मला आवडलं नाही ते. पण ते झालं ना, ते भूतकालमध्ये झालं, सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं, किंवा फ्युचरमध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार. पण खरं जीवन कुठे असतं? वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी, जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी अनालाइज करते, काही काही गोष्टींना ती येस म्हणते, काही काही गोष्टींना ती नो म्हणते. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय.
1: बरोबर.
0: म्हणजे नवीन काही शिकतच नाही आहात. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही येस म्हणत असाल तर ऍक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची? कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट? सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन्स चांगले. पण त्या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. हां. सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉपमध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. पाचवी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश खूप डेडली आहे. कारण याददाश काय असतं, ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने ना तुमचा बर्थडे विसरला. आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला. पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता. एक बर्थडे ती विसरली करायला, ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते. 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, ते मन विसरून जाते, म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते, ह्याच्याबद्दल आपण काही करू नाही शकत. जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं.
1: ओके.
0: लहान मुलासारखं, लहान मुला फ्रेश असतो ना, मोठा माणूस झाला की मेमरीज मध्ये अडकलेला असतो. सो आणि सहावी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकतं, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलतं, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा? कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णांनी तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नम शिवाय, शिवाय मोठं रूप आहे. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा माझ्या आयुष्यात? तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो, की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल. यार मैं किसको पकड के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात.
1: बरोबर. हिंसेकडून शांतीकडे नेणारा हा जो ध्यानधारणेचा मार्ग आहे, त्याबद्दल मंदार आपटे आपल्याशी संवाद साधतायत. आणि या सगळ्या गप्पांना अनुसरूनच हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐकायलाच हवं.

0: आतापर्यंत तुम्ही अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्या बद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्या बरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे, हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का?
1: सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलंय त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकडं ABCD शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, राईट? नाहीतर मग शिकायचा काय फायदा? वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार. कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला, एकदा वर्कशॉप केला थोडा प्रॅक्टिस केलं तरच ते पटतं ना तुला की अरे नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ॲज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. हा 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही ते तू ठरव. सो असे मी हजारो लोक शिकवले. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिसमधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे आणि तो 25 वर्ष जेलमध्ये राहिला आहे.
0: बापरे.
1: आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो, तेव्हा मी आंद्रे माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की ओ मला तर खूप पीसफुल तर वाटतं पण आमच्या नेबरहूडमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आईबाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिवेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँगमध्ये जाऊन व्हॉटएव्हर किलिंग करायला.
0: बर.
1: तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला जो तू मला शिकवला होतास, आणि मी 5 मिनिटं त्यांच्याबरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले आणि मग त्या पीसफुल स्टेटमध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि व्हॉटएव्हर तिकडे कोणाला मारलं पण तर तुम्ही जेलमध्ये जाणार, तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली आहे, तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तींनी माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास.
0: बर.
1: कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावानी माझ्या मामाला मारलं होतं, आणि हे कशाला असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी, मी ट्रॉमा पास नाही करणार.
0: बरोबर.
1: आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर. क्या बडी बात आहे यार. लाईक फॉर एक्झाम्पल लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल हे काय येडायस करे उद्या मराठीचा पेपर आहे फटॅक, मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलेलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं
0: कौतुकाचं,
1: अरे दुहिता काय मस्त दिसतेस ग तू, अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा काय क्रिकेट खेळतोस रे तू मस्त, आता एक काम कर ना आता ठेव आणि चल चहा देते मी तुला अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल की ओके कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला,

0: ही नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही. ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार पण तेव्हा. पण हे जे पेरेंटिंग, अगेन कमिंग बॅक टू पेरेंटिंग, इट कॅन बी नॉन व्हायलंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कम्पॅशन पेरेंटिंग. हे करायला सेल्फ कम्पॅशन पहिलं लागणारच.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून आपण करत राहायचं हे काम, कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं.
1: नक्कीच. अतिशय उत्तम सुरू असलेली चांगल्या पगाराची, चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्त्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
0: तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस, टेक्निक्स, क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव, दुसऱ्यांची मदत करावी ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगातनं जायला लागलं पर्सनल लाईफमध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्समधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीचं कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम, एका वडिलांचं मुलीवरचं प्रेम, हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्समध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्समध्ये मारली गेली आहेत. कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा ट्रॉमा असतो. त्याला $5, $50, $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमामधनं जातोय, गेलोय, मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाही आहे त्यांच्या बरोबर. सो ह्या दोन कारणासाठी मी माझं जे शिकत होतो प्राणायाम, ध्यान, विद्या, भारताचं कल्चर, ते मला दुसऱ्यांपर्यंत पोचवायची इच्छा होती.
1: म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो, जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि FM गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्त्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मंदार आपटे सर तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांच्याशी द्विता सोमण खेर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा. FM गोल्ड खरा सोना.

0: It's happening, baby.
1: मंडळी युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि युवा तरंगमध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुलाखत ऐकली मंदार आपटे यांची आणि यानंतर आपण आता बोलणार आहोत एका विषयावर जो आपल्या तरुणांसाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः तरुणांसाठी. तो विषय असा आहे की बऱ्याचदा आहे ना आपल्याला कळतच नाही की आपल्या विशीत आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. मंडळी, अशा बऱ्याच गोष्टी असतात, आपल्या घरात सुद्धा काही विशीतली मंडळी असतात, मुलं आहेत, आणि मग त्यांना सुद्धा असाच प्रश्न पडतो की नेमकं काय केलं पाहिजे. आपणही बऱ्याच गोष्टी त्यांना सांगत असतो, विशीत माहीत असल्या

पैशाचं व्यवस्थापन, पैशांचं मॅनेजमेंट कसं करायचं हेच माहीत नसतं. पण मंडळी, जेव्हा पहिली सॅलरी आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते तेव्हा तो सॅलरी क्रेडिटेडचा मेसेज बघून आपली प्लेसमेंट, या दोन शब्दांशी आपल्याला मैत्री करून घ्यायला पाहिजे. सॅलरी येताच ती आधी 50-30-20 हा नियम आपण जर लावून घेतला, 50% गरजांवर, 30% आपल्या मजेवर आणि कमीत कमी 20% बाजूला काढून इन्व्हेस्ट करणं, मग म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, शेअर्स असतील, थोडं थोडं का होईना म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असेल, जे काही असेल, गोल्ड असेल, जे काही असेल त्यात जे आपल्याला जमेल तिथे थोडं थोडं का होईना पैसे गुंतवायला सुरू केले पाहिजेत. आणि याचाच आपल्याला उपयोग आपल्या वयाच्या तिशीत पोहोचेपर्यंत होतो. आणि तेव्हा आपण आपल्याच स्वतःच्या विशीतल्या आपल्यालाच थँक्यू म्हणतो की आपणच आपले आभार मानतो, कारण की निदान आपण विशीत ती 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची का होईना ती SIP ती इन्व्हेस्टमेंट केली, काही सेव्हिंग्सच्या सवयी आपण लावून घेतल्या आणि त्यामुळेच आता आपलं तिशी सुखकर होत आहे. तर पैशांचं गणित जे आहे, पैशांचा जो खेळ आहे तो आपल्याला नीट कळला पाहिजे आणि तो खेळ आपल्याला खेळता आला पाहिजे. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि मग खर्च, असा हा जर आपण खेळ व्यवस्थित करायला शिकलो तर आपल्याला आपलं फ्युचर सेल्फ, आपण ज्यांना म्हणतो भविष्यातले आपण, ते आपल्याला नक्की आपले आभार मानतील.

0: FM Gold, khara sona.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: गोल्ड, खरा सोना।
1: तर मंडळी, विशित माहिती असल्याच पाहिजेत अशा गोष्टींविषयी आपण बोलतोय। पहिली आपण गोष्ट सांगितली की पैशांचा खेळ, आपण पैशांचं गणित आपण समजून घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की करिअर आणि फेल्युअर, म्हणजे बऱ्याचदा आपण आपलं करिअर करत असताना त्यात फेल्युअर आलं, म्हणजेच आपल्याला जर अपयश आलं तर ते आपल्याला नीट हाताळता येत नाही। आपल्याला वाटतं की 20-22 वर्षी आपल्याला कळालेलं असतं की आपल्याला नक्की आयुष्यात काय पाहिजे, काय करायचंय। आता शेजार आणि आपल्या आजूबाजूचे सुद्धा किंवा आपले आई वडील सुद्धा आपल्याला सांगतोय, तो शेजारच्यांचा मुलगा इथे काम करतोय, ती कॉलेजमधली ती तिकडे बिझनेस करतीये, आणि आपण काय करतोय। आणि आता सोशल मीडियाच्या जगात तर ना हे जास्त व्हायला लागलंय, कारण प्रत्येक जण आपण काय करतोय ते पोस्ट करत असतात, आणि मग यामध्ये अरे हे इथे फिरायला गेले, हा इतकं कमवतो ना की त्याला फॉरेनची ट्रिप करता येते, हे असं सगळं वाटतं। आणि मग आपण विचार करत बसतो की आपल्याला नक्की कशात इंटरेस्ट आहे, आपल्याला आपला आपला कल कुठे आहे, आपण काय करतोय, हे सगळं वाटणं खूप साहजिक आहे। पण जरा इथेच आपल्याला थोडं थांबायची गरज आहे, थोडं रिलॅक्स होण्याची गरज आहे, आणि एक दीर्घ श्वास घ्यायची गरज आहे। कारण की आपली मुळात विशेष जी असते ती वेगवेगळे प्रयोग करून बघण्यासाठी असते। जर वेगवेगळ्या गोष्टी आपण करून पाहिल्या नाहीत, एक्सप्लोअर केल्या नाहीत, प्रयोग केले नाहीत, तर आपल्याला कळणार कसं की आपल्यासाठी नेमकं काय उत्तम आहे। जर पहिली नोकरी आवडली नाही तर ती बदलायची, जर वाटलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाही आहे तर नवीन स्किल्स शिका। त्यानंतर त्या वयात झालेली चूक ही अपयश नसते, तो एक अनुभव असतो,

मंडळी, मुंबईत सध्या एक कमाल गोष्ट सुरू आहे. मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. 15 तारखेपासून सुरू झालेला आहे. 21 जूनपर्यंत हा महोत्सव आहे, ज्यामध्ये 1459 चित्रपटांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन चित्रपट, वेव्ह स्टॉक बाजार आणि मास्टर क्लास सुद्धा आहेत. त्यामुळे ज्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा इथे नक्की भेट द्या. या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचं सुद्धा विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर हा मुंबईत सुरू असलेला महोत्सव, तिथे चित्रपट सुद्धा दाखवले जात आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींवर द बेस्ट ऑफ फेस्टिवल्स, ऑस्कर विजेते चित्रपट, रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, NFDC रिस्टोर्ड फिल्म्स, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट, अशा वेगवेगळ्या जे विशेष पॅकेजेस आहेत ते सुद्धा सादर करण्यात येणार आहेत. तर त्यामुळे ज्या कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला भेट द्या आणि तिथल्या चित्रपटांचा, तिथल्या सगळ्याच माहोलचा आनंद घ्या.

0: माझ्या दिलाच्या पडद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तर लय झाक होईल लय झाक होईल
2: चल चल गळ्यात पडू नको
0: माझ्या अंगणात माझ्या अंगणात पोरी तुझ काय काम का मी तर नाम वाला हो मी तर नाम वाला बदनाम व्हायचं नाही

0: अरे बाप रे।
1: लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी नकरेली, बात तू कर

0: भगवान के सावल का।
1: राजा तुझा मी लक्षागर, राणी तू माझी अंबक्का।
0: राजा तू माझा लक्षागर,
1: राणी तू माझी अंबक्का।

0: डांग माझे फिरायन।
1: मंडळी, तुम्हाला झाडांचा अनाथाश्रम माहिती आहे का? म्हणजे आपण बऱ्याचदा अनाथाश्रमांविषयी ऐकलेलं आहे, पण झाडांचा अनाथाश्रम आपल्या महाराष्ट्रात आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि विकासाच्या नावाखाली लाखो प्रमाणात वृक्षतोड होती आहे, माणसाच्या गरजा वाढत आहेत आणि वृक्षतोडीस त्या माणसाच्या वाढत्या गरजा कारणीभूत ठरत आहेत। 2015 पासून 2017 पर्यंत ओसाड पडलेली जंगलं हिरव्यागार देवराईत त्याचं रूपांतर झालं आहे। आणि हे सगळं आपल्याला माहिती आहेत, अभिनेते आहेत सयाजी शिंदे, त्यांनी केलं आहे। गेल्या काही वर्षात सावली देणाऱ्या झाडांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांची घरटी त्यामुळे दिसेनाशी झाली आहेत। कडुनिंब, शिसम, जांभूळ ही झाडं शेताच्या बांधावर दिसायची, कोकिळा, चिमण्यांची घरटी त्या झाडांवर दिसायची। शेतकऱ्यांना शेतीमध्ये अडथळा येऊ लागला। आधुनिकीकरणामुळे बांध रिकामे होऊन कुंपणांना अधिक वाव मिळू लागला आणि मग त्यामुळे तिथली पक्ष्यांची घरटी तुटली। असं अनेक कारणांमुळे ती झाडंही नाहीशी झाली, झाडंही तोडायला लागली। आणि मग या झाडांचं काय होणार? आणि मग ह्या झाडांची म्हणजे त्यांचं पुनर्वसन म्हणू शकतो आपण, ती परत ते कसं करायचं? तर त्यासाठी सयाजी शिंदेंनी पुढाकार घेतला। तो पुढाकार काय, त्यांनी नेमकं काय केलं, हे सगळं काही सांगणार आहे। ऐकत रहा 101.1 MHz वर FM गोल्ड।

0: FM Gold, खरा सोना।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

झाडांच्या अनाथ आश्रमाविषयी आपण जाणून घेतोय. तर सयाजी शिंदेंनी देवराई सुरू केली, म्हणजे काय केलं, त्यांचा दृष्टिकोन असा होता की झाडं लावल्यामुळे भूजलाची पातळी वाढते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. आणि हे बरोबरच आहे, म्हणजे हे आपल्याला, हे आपण असं वाचतच आलेलो आहे लहानपणापासून. तर त्यांनी ही वृक्षतोडीची समस्या लक्षात घेतली आणि त्यानंतर सह्याद्री देवराई हा प्रकल्प हाती घेतला, एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. नामशेष होत चाललेल्या झाडांनाही ही संस्था वाचवण्याचं काम करते. पुनर्रोपण करणं, ओसाड जमिनीवर घनदाट जंगलं म्हणजेच देवराई निर्माण करणं ही कामं या संस्थेद्वारे होतात. देशी वृक्षांचं संवर्धन, वड, पिंपळ, चिंच, आंबा यांसारख्या देशी आणि औषधी वनस्पतींची लागवड करून देखभाल करणं ही कामं ही संस्था करते. रस्ते रुंदीकरण आणि इतर कारणांमुळे तोडलेले वृक्ष, जुनी झाडं सुरक्षितपणे मुळासकट उचलून इतरत्र लावून त्यांना जीवनदान दिलं जातं. सयाजी शिंदे यांनी अभिनय क्षेत्रात राहून आपल्या आईच्या स्मरणार्थ या महत्त्वाच्या मोहिमेस 2015 प्रारंभ केला. महाराष्ट्रात आता ठिकठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवराई प्रकल्प सुरू आहेत. सातारा, बीड, बीडमधला पालवण डोंगर इथे हे प्रकल्प प्रामुख्याने सुरू आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सर्वात आगळीवेगळी संकल्पना इथे राबवण्यात आली ती म्हणजे पुनर्रोपित वृक्षाचा दरवर्षी देवराईत सभोवती रांगोळ्या काढून वाढदिवस साजरा केला जातो, समारंभ आयोजित केला जातो. 200 ते 300 वर्षांपूर्वी झाडाला पुणे येथील हडपसरमधून एका झाडाला उचलून आणलं होतं आणि देवराईमध्ये ते पुनर्रोपित करण्यात आलं होतं. या वडाच्या झाडाला नवीन पालवी सुद्धा फुटली आहे. याचा वाढदिवस सयाजी शिंदे यांनी साजरा केला होता. त्याची सुद्धा काही छायाचित्र आपल्याला त्यांच्या पेजवर पाहायला मिळतील. तर ही संकल्पना कौतुकास्पद तर आहेच, पण तितकीच चांगली आणि सुंदरही आहे. म्हणजे त्यांनी झाडांसाठी आवाज उठवला, त्यातून म्हणजे त्यांना एक समस्या दिसली, त्यासाठी त्यांनी काहीतरी सोल्यूशन म्हणजेच त्यावर उपाय शोधून काढला आणि ते अजूनही कार्यरत आहेत. तर असंच आपण जेव्हा जेव्हा आपल्याला काही समस्या दिसते, काही अशा गोष्टी असतात, तर त्यावर पण आपण असंच उपाय काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं. अजून एक अशी छान गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटू शकतं आणि कदाचित तुम्हाला ठाऊक असेलही नसेलही, तर ती गोष्ट काय आहे तेही सांगणार आहे. त्यासाठी ऐकत रहा 100° 1 MHz वर FM गोल्ड.

0: FM Gold, Khara Sona.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: Gold, Khara Sona.
4: मंडळी, आपल्या आता मलाच कळत नाही काय म्हणू, नक्की काय असं एक घर आहे. आता महाराष्ट्रातही येतं ते आणि तामिळनाडूमध्येही येतं, म्हणजे त्याचं किचन महाराष्ट्रात आहे आणि हॉल त्याचा तेलंगणामध्ये येतं. तर हा काय, ही काय भानगड आहे, म्हणजे या घरातली लोक खातात महाराष्ट्रात पण झोपायला तेलंगणात जातात. प्रकरण असं आहे की 1969 जो सर्वे झाला ना, त्यावेळी त्या सर्वेमध्ये एका घराची बॉर्डर, म्हणजे महाराष्ट्र तेलंगणाची जी बॉर्डर आहे, ती बॉर्डर या घराच्या मधून गेली आणि मग तेव्हापासून ती बॉर्डर तिथे मार्कही केलेली आहे. त्यामुळे तेव्हापासून या घरातली जी लोक आहेत ती खातात महाराष्ट्रात आणि झोपायला तेलंगणात जातात. तर पवार कुटुंबाचं हे घर आहे, 8 खोल्यांचं घर आहे, ज्यातल्या 4 खोल्या महाराष्ट्रात आहेत आणि 4 खोल्या तेलंगणात आहेत. आता यात हे कुठे आहे नेमकं, कुठल्या गावात आहे, हे सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत ऐकत राहा.

तर मंडळी, हे जे घर आहे त्याच्या एका खोलीत महाराष्ट्राचे नियम लागू पडतात तर दुसऱ्या खोलीत तेलंगणा सरकारच्या नियमांचं पालन करावं लागतं. पण हे अनोखं घर नेमकं कुठे आहे माहिती आहे? हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर उभं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा गावात हे घर आहे. या घरातून दोन राज्यांची सीमा जाते, त्यामुळेच या घरातील काही खोल्या महाराष्ट्रात येतात तर काही तेलंगणामध्ये येतात. 1969 झालेल्या सीमा सर्वेक्षणानंतर हे घर दोन राज्यांमध्ये विभागलं गेलं. या घरात राहणाऱ्या कुटुंबाचं आडनाव मगाशी सांगितलं तसं पवार कुटुंब ह्या घरात राहतं. हे कुटुंब दोन्ही राज्यातील ग्रामपंचायतींचा कर सुद्धा भरतं, त्यामुळे हे घर कायमच देशभरात चर्चेचा विषय ठरताना दिसतं. तर लगेचच आजच्या कार्यक्रमातला प्रश्न विचारते, तुम्हाला हे घर कोणत्या गावात येतं त्याचं उत्तर द्यायचंय. उत्तर कळवण्यासाठीचे क्रमांक 4515 4134 आणि 4515 4135. प्रश्न पुन्हा सांगते, हे जे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर येणारं घर आहे ते कोणत्या गावात येतं?

मंडळी आपण या घराविषयी बोलतोय जे ज्याचं महाराष्ट्रात किचन येतं आणि हॉल तेलंगणात आहे, तर तुम्हाला याबद्दलच प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही कळवू शकताय। पण यासारख्या अजून अशा कुठे कुठे गोष्टी आहेत माहिती आहे, म्हणजे हे घर सीमेवर आहे असंच जगभरात अशी अनेक उदाहरणं आहेत। बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या सीमेवर बार्ले नावाचं गाव आहे। या गावामध्ये अनेक घरांमधून दोन देशांची सीमा जाते, त्यामुळे या गावातील लोक एका देशात झोपतात आणि दुसऱ्या देशात जेवतात असं म्हणता येईल। या प्रकरणात दोन्ही देशांनी मिळून एक सोपा तोडगा काढलाय। घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला आहे त्यावरून त्या घरातली लोक कोणत्या देशात येतात म्हणजे त्यांनी नागरिकत्व कोणत्या देशाचं घ्यायचं हे ठरतं। तसंच कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर सुद्धा असेच काही उदाहरणं आहेत। कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर हॅस्केल फ्री लायब्ररी हे आणखी एक प्रसिद्ध उदाहरण आहे। इथे असलेल्या ओपेरा हाऊसचं स्टेज कॅनडात आहे तर काही प्रेक्षक अमेरिकेत बसतात, तर अशी उदाहरणं आहेत। तर बघा म्हणजे आपलं जग आपला महाराष्ट्र आपला भारत इतक्या चमत्कारिक गोष्टींनी भरलेला आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातलंच हे एक उदाहरण की म्हणजे या म्हणजे दोन्ही देशांमध्ये एखादी गोष्ट येते, दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन्ही गावांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये अशी रंजक गोष्टी आहेत। तर

तर मंडळी, मी प्रश्न विचारला होता की ज्या घराची कथा मी सांगितली की जिथे माणसं खातात महाराष्ट्रात आणि झोपायला तेलंगणात जातात, तर

हे घर कुठे आहे? महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर आहे, पण नेमकं कुठल्या राज्यात आहे ते मी विचारलं होतं आणि त्याचं बरोबर उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या महाराजगुडा इथे हे घर आहे. तर बरोबर उत्तर दिलेल्या श्रोत्यांची नावं आहेत दीपा पालकर, चंदा आंब्रे, दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रसाद वर्सोलीकर आणि नीलम राणे. तर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि आज आपण रंजक सफरमध्ये इथेच थांबतोय, मात्र पुन्हा आपण लवकरच भेटू आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींवर, कथांवर गप्पा मारू. त्यामुळे 100.1 MHz वर FM गोल्ड आणि 107.1 MHz वर FM रेनबो ऐकत रहा.

0: बातम्या।
1: आकाशवाणी मुंबई के। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील। दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत। उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे। यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले। दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत। यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे। पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या

0: तडजोडी विषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणी

पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

गोविंद बालकृष्णन यांचं गायन राग भैरवी यांना व्हायोलिन साथ केली आहे पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ आहे ए एल नाथ यांची. ऐकूया गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी.

0: गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोते हो अपने ऐकलात। यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची। याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत। नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप वरून। तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी।
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय।
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने।
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे। काय मग प्रॉमिस करा?
4: यस प्रॉमिस।
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय।
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात श्रोते ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक